0: commercial break. It's time to commercial break.
1: छान आयो पेश आहे.

सां दुकान हलाईंदो किरियाना जो काशिप नालो अथसि अब्दुल मजीद जो पुटु आहे। कुकुर कंहिंजी मारी आहे, हर कोई पाण खे ॾाढो थो सम्झे, पुर करे न सिधी पुर करे न मारण जो सिधी अची गोलियूं मारियूं अथनि, इहा पुर हूंदी आहे, इंसाफ़ जो खपे। एस पी खे अलीगंज खे माण्हू ॾिनो वञे, माण्हू